0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेनवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
1: नाने फुलफिलेबो
0: वारर रंगळु वेहेता फेननिगु मे बुनम की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कब्बला की कुरं कुरा सुवालत तमे
0: मि तैयार वनी दिवेहे फे मुं गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्रामे दिवेहे बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊ ಅಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯನ್